0: 이마기 이붕어 똑로 갑란호 눈밑 마린이 좁나 이리까마 파워 갓바시다 따락드라바니나 이마기 콤랑숙깡크리 이마기 닝템 잔나타 나다우나 하우제 가우서기 싱 파이드나이 코이붕아이람라니 마팜도다 빼나 탁루라시 똑로니 이마기 이붕어
1: सहरा इशा तो मनकन न कपली बेदु करेगी ना
0: या हजरत निमित मरीनी चुप न चारक थगलक तबना इंद्रिय की खोमलांग से कंक्रमाले इशा तो बसे खोंजेल थोक न कप पपाव बंगम खिद्रे
1: ओह उन थोक न सुमिनुं सिलाई ते देखो इब्ने जियाद सहरा आयहाँ इसे आगे सिंगरक लुकिगे
0: या इमाम जियात की लान मीना मरोल अहम थत्तु न थम क्रब फुरात तगी करम नहीं सिंगलो बीरुगा तगी चट बिखरनो लाई बक्ता सुम न खांगो तम की बनने
1: इसे आगे मत उसी वो करम नहीं येंग दुना खांग सिगे ने सहरा
0: इमाम सा
1: इसिंगलो बचत्र बसु हिंगा दो बमरे इत्रे करीगुंबा पुरक पंगम लबदी ಇಸಾಗಿ ಮತವು ಊರಗ ಮಿಕ್ಕು ಖರದಸು ಪೆಂಜಗದೋರಿ ಬನಿನಿ
0: ಅದುನ ಪರದ್ರ
1: ಇಬ್ನೆ ಜಿಯಾರ ಮದಿ ಮಹಾಕಿ ಲಾನ್ಮಿ ಪುಮ್ ನಮ ಐ ಗ್ಯಾರೋಯ್ ಬವಾಹಿ ಖರ ಅಸೆ ತಾವ್ ಕುರಾನ್ ಗಿ ಖಿಲಾಫ್ತ ಶಕ್ತಿ ಇಸಿಜಿ ನದುನ ಓಯ್ಕಿಬ ಖಲೀಫಾ ಯಜಿದ್ ಕಿ ಹುಕುಮ್ ನ ಐಮೋಂದ ಗಿ ಹೇನ ಲುಮ್ ನ ಲೌರಗ ಐ ಗಿ ಕೋಪು ಕಕ್ತುನ ಮನಾ ಮತುಂ ಫಂಗ್ನ ನ ಬೋನರಿ ಅದು ಜಿಯಾರ್
2: ಹುಸೈನ್
1: ಕೋನ ಲಂಬಾ ಪಾಸಿ बिकली बे इशा की खोरांग बे कोक ने ना बे इसिंग खजित तंग लो बे यहाँ लो
2: नुमिच्छने नुंचुप तगी थोरक लबसु नकोक नॉन्ड्री मखेदी इसिंग मर कम पाव बे पीरोय
1: हो जिक ती खंगल आई की मी इसिंग न थवाई दगी दी अल्लाह अबु न है नकी लानफम द थोक की बे दगी सीधरी पाव बे हंजिल लगता बे आई की मी अमना नंगी लानमी कया याम न हाथ पहाय बदो नंगसु ऊरे देना
2: नंगी मी कया ले जरी बगे हाउ जक्ती नंगी पाली यो रख तूना लोट पे याद तूना थोक चरक ले
1: एक हबीस नंगवंद की सिंग नींद न थकनिंग रे
2: करी
1: ऐहाँ इचा की दमक सिंग लोग सेट कनी
2: करी
1: आई वो थिंग न बसेम सो
2: या
1: याली
2: करी ना मांगे मांगे मांगे लानी पुन्न नमक हुसैन बुठिंगो इसिंग लो हंगनो नमित मरी नीचा तल त्रपाव बद महाकिमी हम पु हम रा कहना हाथ की बदा ऐग लानी तंग काई चंग क्रबनी इसिंग लमुक थक क्रबदी अमित तलेम दन हाथ की बता क्रे लानी शा हुसैन बुठतलो हुसैन बुठतलो इस नुले नुक्सी पु यांग मागे सगोल्सी थाउ क्रेने हाय इसन पुरगा लग मेने या ऐ गलानी मया मम माग ना हात तुने सी हो रबा या अरो हजी अतुते अतुते
1: सहरा सहरा सहरा इसिंग पुरक ले से
0: इमाम साहब इमाम
1: ना सा तो मदे इसिंग पिथा गरो
0: कदाए इसिंग पिबीरो
1: से पीदे की इसिंग से सुन थरक पिथा गरो
0: इमाम साहब
1: नंग आई दी थक लगुम से फुरातगी सिंह थक्के खंडना खुजोगना स्वागत लूरबट अदुबु सहित रोई खरब सिंह अदुना थक की द्रबे सिंह दो ऐसु थक न रोई खंडना है दो गम लबने से इसे आबु सिंह पिथक लो इसे आबु सिंह पिथक लो ऐ दुश्मन सिंह बुयेंग
0: इमागे हतोंबा बाबाजान ने इसे आगे दमक फुरातगी सिंह पोरकले इमाने इल्लगे को अंदक इल्ली थकप फंकिनी फंगलोई खंगद्रे दो से से इमान इल्लगे को इमागे तोमा इमागे
1: सहरा सहरा करी तौर बगे
0: इमान इल्ली बे सिंह जी थकोने इमागे तोमा या इमा ನಂಗಿನ ಚಹ ತೋಂಬ ಅಲಿಯಸ್ ಕರ್ದಿ ಮತಂ ಚುಪ್ಪಗೆ ಕೌಡಾಂಗ್ಮನ್ನ ಆಯ್ರೋಯ್ದವ ಸಡ್ಗದಗಿ ಸಿಂಗ್ ಥಕ್ತು ನ ಮಮ ಆಯ್ಗಿ ತಂಪಾಗ್ತ ನಿಂಗಾಯ್ದನ ತುಂಬಲಿ ಬಸ ಹೆಂಗ್
1: ಬಿಂಗೈದ ಆ ತರುಕ್ತಂಗಾರಿವೆ ಚಾಗಿ ಚರಂದತ್ತೇನ ತುನ್ನ ಹೆಗ್ಗಿನುಬಿದಕೋ ಒಂತೋಗ್ನ ಸುಮಿನುಂ ಸಿಕ್ಕಂಗೆದಕೋ ಕುಪ್ಪಿಸಿಂ
0: ಇಮಾಗೆ ಅಲಿ ಅಸ್ಕರ್ ಹೌಜೆ ಕೌಸರ್ ಮ ಪಹಂದ ನಮ ಐಬುಂಗೈರಮ್ಮ ಕೌಸರ್ ಗಿ ಸಿಂಗ್ ಪೇನ ಥಕ್ಲಗ ಇಚಾಬು ಕೊಮ್ಲಾಂಗ್ ಪೇನ ಇನ್ಗೆ ಕೋನ ಮಾನ
1: ತೋಗ್ಲು ಸಹರ ತೋಗ್ಲು ಅಯ್ಕೋಯ್ಗಿದಮಕ್ ಸಂಸಾರ ಸಿದ ನುಂಗಾಯ್ಬ ಹಾಯ್ಬದೋ ಬಹುಮದ್ರೆ ಮಿಕ್ಕು ಖರದಂಗಾಯ್ರೆ ಐಶು ಇಶಾ ಸಿಂಗ ಉನರಗದವ
0: ಯಾ ಇಮಾಮ್ ನಾದನ ಲೈರಿ ಬನಚ ಜೈನು ಲಾವೇ ದಿನ್ಸು ಲಾನ್ ಚಂಗ್ ಲಗೆ
1: ಹಾಯ್ರೆ ನಸಾಬು ಥೇಮ್ಜಿಲ ಅಹಲೆ ಬೈಟ್ಗಿ ಮುಂಗ ಮಹಾಕ್ ಖಕ್ತಂಗಾಯ್ರೆ ಲೇಮ್ ಹೌರಿ
0: ಇಮಾಮ್ ಚ
1: ಮಹಾಕ್ನ ಸಹಿತ್ ಓಯ್ಕ್ರಬದಿ ಮೊಹಮ್ಮದ್ ಕಿ ಖಂದಾನ ಸೇ ಮಾಲೇಮ್ ಸಿದಗೆ ಮುಟ್ಕಿ ಬತಾಕ
0: ಇಮಾಗಿ ಬುಂಗೋ ಬಾಬಾ ಜಾನ ಹೈರಿವಸ ಯಾರು ಸಹಿ ತರ ಫಾವ ಸೂದ್ರಿವ ನಹಾಕು ಮಾಂಗಾಂಗ ಮನ ಕರಮ್ ನಲಾನ್ ಫಂದ ಕರಿ ತವರು ಗನಿ
1: ಇಪಾಗಿ ಬುಂಗೋ ನಹಾಕು ಸಹಿತ ಒಹೆಂದೆ ಹಾಯ್ ನೈ ಪಾಬು ವಾರೋ ಗನ ನಹಾಕ್ನ ಸಹಿತ ಓಯ್ಕ್ರಬದಿ ನಧೋಗಿ ಖಾನ್ದಾನ ಸೇ ಮುಟ್ಕಿ ಬತಾರೆ ನಹಾಕ್ ಸಬರ್ ತವರು ಇಪಾನ ನಂಗೊಂದ ದುಹಾ ಪೀರವನೆ ಸಹರಾ ಅಯ್ಯಾಕ್ ಲಾನ್ಫಮ್ದ ಚಂಗ್ಲಗೆ ಜನ್ನತ್ತ ಉನ್ನರ ಶಿಕ ನಹಾಕ್ ಒಂದ ನಸಾಬು ಶಿನರಂ ಲಭನ್
0: ಇಮಾಂಸಾ ಇಮಾಂಸಾ